गाणी, नाटक, कथा, कविता यामुळे लोकांचं मनोरंजन झालं. अनेक महान गायक, लेखक, निवेदक आणि कलाकारांना आपली कला सादर करण्याची आकाशवाणीवर संधी मिळाली, तसंच त्यांना प्रसिद्धीही मिळाली. आजही जुनी गाणी ऐकताना लोकांना आनंद आणि आठवणी मिळतात. त्यामुळं गेल्या 9 दशकांपासून लोकांसाठी रेडिओ हे प्रसार माध्यम रोजच्या जीवनाचा भाग बनला आहे. श्रोते हो, याचंच औचित्य साधून आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात आकाशवाणीची 90 वर्षाची वाटचाल या श्रृंखलेअंतर्गत आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत मराठी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कांचन जतकर यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो नमस्कार. यावर्षी आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 90 वर्षांमध्ये आकाशवाणीने जनतेला माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना खुला केला आहे. वेगवेगळे कार्यक्रम, मुलाखती, नाटक, वृत्त, संगीत या माध्यमातून आकाशवाणी श्रोत्यांसाठी एक जवळचा मित्र बनला आहे. याचंच औचित्य साधून आज आपण आकाशवाणीच्या 90 वर्षाची वाटचाल या विशेष कार्यक्रमात स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे मराठी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ कांचन जतकर यांना. त्यांचे विविध नियतकालिकांमधून कथा, कविता, शोध निबंध प्रकाशित झाले असून त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे आकाशवाणी हैदराबाद केंद्रावरून 30 ते 40 पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचे आकाशवाणीबद्दलचे विचार आणि अनुभव. डॉक्टर कांचन जतकर मॅडम, तुमचं स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: डॉक्टर कांचन जतकर मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला आकाशवाणीच्या गौरवशाली 90 वर्षाच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की आकाशवाणी म्हटल्यावर पहिल्यांदा तुमच्या मनात काय भावना येतात?
1: पहिल्यांदा खरंच मला आनंद झालेला आहे तो व्यक्त करते इथे, कारण आपण मला आकाशवाणीचे अनुभव सांगण्यासाठी आणि आठवणी सांगण्यासाठी बोलवलं. खरं सांगू का, आम्ही आकाशवाणी बरोबरच मोठे झालो. म्हणजे कसं, आकाशवाणीतले वेगवेगळे कार्यक्रम ऐकत ऐकतच लहानाचे मोठे झाले. म्हणजे मी 9वीला असेन, 12-13 वर्षाची, त्यावेळेला घरात ट्रान्झिस्टर आला आमच्या, आणि तेव्हापासून मी आकाशवाणीशी जोडलेली आहे. आकाशवाणीने आता 90 वर्षे पूर्ण केली आहेत आणि शतकाकडे तिची वाटचाल चाललेली आहे. त्याबद्दल आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करते, कारण ज्ञान, मनोरंजन आणि प्रबोधन या तिन्ही बाबतीमध्ये आकाशवाणीने तिचं जे बोधवाक्य आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, ते अगदी तंतोतंत खरं करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल आम्ही खरोखरच खूप आभारी आहोत आकाशवाणीचे.
0: बरं, आता आकाशवाणीशी तुमचे बंद किंवा नाते कसे जुळले सुरुवातीला?
1: हो, मला आठवतंय सकाळची कामं वगैरे करेपर्यंत रेडिओ चालू असायचा आणि मग त्याच्यावरती वेगवेगळे, म्हणजे सिग्नेचर जो ट्यून आहे आकाशवाणीचा, तो आजही आमच्या कानामध्ये ते गोड आकर्षित झालं तेव्हा सुद्धा त्या वयात मन ही ट्यून ऐकून, आणि मग मंगलप्रभात कार्यक्रम असायचा आणि एकंदरीतच त्यामध्ये इतकी गोड गाणी, भक्तिगीतं असायची. मग त्याच्यानंतर आम्ही भावगीत ऐकायचो सुट्ट्यांच्या दिवशी, कामगार सभा असायची, त्यावेळेला वनिता मंडळ असं भगिनी मंडळाविषयीचे कार्यक्रम होते ते असायचे, आपली आवड, विविध भारती. आणि मग नंतर काही वर्षांनी नंतर आणखीन एक आठवण सांगायची म्हणजे सगळ्याच श्रोत्यांचा आवडता प्रोग्राम म्हणजे बिनाका गीतमाला. कधी एकदा बुधवारी येईल आणि अमीन सायानींचा आवाज ऐकू असं आम्हाला व्हायचं, कारण इतकी सुंदर सुंदर गाणी असायची त्यावेळेला, सगळी जुनी गाणी. आणि मग आज कुठल्या पहिल्या बादान पे, दुसरी बादान पे, तिसरी बादान पे असं कोणतं कोणतं गाणं येणार आहे. मग आम्ही एकमेकांमध्ये असं ठरवायचो, एक जण म्हणायचं हे येईल, लता मंगेशकरांचं येईल, दुसरे म्हणायचं मुकेश यांचं येईल वगैरे वगैरे. आणि मग खूप

0: मजा यायची आणि तो एक काळ वेगळाच होता. अत्यंत आवडता असा आमचा सगळ्यांचा तो प्रोग्राम होता बिनाका गीतमाला. तर अशा खूप आठवणी आहेत. म्हणजे आकाशवाणीने खरं सांगते खूप खूप दिलेलं आहे आम्हाला. म्हणजे आम्हाला समृद्ध केलेलं आहे सांस्कृतिकदृष्ट्या, भाषिकदृष्ट्या सुद्धा आणि वाङ्मयीन दृष्ट्या सुद्धा. आता उदाहरण म्हणून सांगू का की मी म्हणजे बीए वगैरे केलं आणि मग आता एमए करायचं होतं पण आमच्याकडे कॉलेज नव्हतं आमच्या गावात, छोटस गाव होतो. मग आता काय करायचं, तर माझं शिक्षण बंद व्हायची वेळ आली तेव्हा. पण मग तरी सुद्धा मी लातूरला नाव नोंदवलं आणि घरी बसून अभ्यास करायचं ठरवलं. मग काही पुस्तकं मिळाली, काही पुस्तकं नाही मिळाली. आणि गावामध्ये ते काही अशी फार मोठे ग्रंथालय वगैरे नसतं. जे काही उपलब्ध होतं त्याच्यातनं अभ्यास केला, थोड्या नोट्स मागवल्या. पण संत साहित्याचा आम्हाला त्यावेळेला पेपर होता आणि मग त्यावेळेला मंगल प्रभातवर जी गाणी लागायची, म्हणजे भीमसेन जोशी यांची असतील, लता मंगेशकर यांची, आशा भोसले यांची, सुमन कल्याणपूर यांची, अजूनही आठवतंय मला की कन्या सासुरासी जाय असेल, किंवा रूप पाहता लोचनी असेल, किंवा हसरा नाचरा असेल अलीकडचं गाणं. वय वाढत गेलं तशी ही नवीन गाणी ऐकत आलो. किंवा बोरकरांच्या कविता असतील, तर ह्या सगळ्या आम्ही आकाशवाणीवर ऐकायचो. आणि आता मी संत साहित्याचं सांगितलं तर ही भक्तिगीतं ऐकून ती सगळी मला पाठ झालेली भक्तिगीतं. आणि मी तो पेपर केवळ ती भक्तिगीतं ऐकलेली सगळी, सगळे अभंग त्या पेपरमध्ये लिहून टाकले आणि मला जसं येत होतं तसं विश्लेषण केलं. आणि घरात ज्ञानेश्वरी आणि गाथा होती त्यातलं थोडस वाचून. आणि त्याच्यामध्ये मला त्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त मार्क आले. म्हणजे हे श्रेय मी खरं तर आकाशवाणीलाच देते, कारण काम करत करत सुट्ट्यांमध्ये मी ही गाणी भक्तिगीता ऐकून मोठी झाले.
1: म्हणजे खरंच तुमचं खूप जवळचं नातं.
0: अगदी जवळचं, अगदी मनातलं नातं, जवळी काय म्हणजे एक मैत्रीणच म्हणा ना आकाशवाणी, म्हणजे जी अजूनही मी माझी साथ करते. आम्ही दोघे जणी अजूनही आजही मी रेडिओ ऐकते.
1: बरोबर, खूपच छान तुम्ही अनुभव सांगितला. आता आपण 30 ते 40 पेक्षा जास्त कार्यक्रमाचं सादरीकरण आपल्या आकाशवाणी केंद्रावरून केलं, तर त्यावेळच्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि आत्ताचं स्वरूप यामधला बदल तुम्ही कसा पाहता?
0: आरंभाला मला हे सांगायला आवडेल की लग्न झाल्यानंतर मी महाराष्ट्रात नाही ते हैदराबादला आले, तेव्हा मला असं वाटायचं की बापरे इथं काही मराठी वगैरे आहे की नाही भाषा, का तेलगूच बोलतात लोक, किती असतील मराठी लोक. पण जेव्हा इथं कळलं की मराठी लोक आहेत, विद्यापीठात मराठी आहे, कॉलेज आहे, शाळा आहेत, खूप आनंद झाला. आणि अत्यानंद तेव्हा झाला की जेव्हा इथे हैदराबाद आकाशवाणीवर मराठी कार्यक्रम सादर केले जातात. आठवड्यात ना 2 दिवस का असे ना, पण कार्यक्रम आहेत. म्हणजे मला खूपच छान वाटलं त्याबद्दल. खरंच आम्ही हैदराबादकर म्हणजे मराठी लोक आहेत आकाशवाणीचे खूप आभारी आहोत. आणि मला हैदराबाद आकाशवाणीचं विशेष असं सांगायला आवडेल की कौतुक करायला आवडेल, 5 भाषांमधनं इथे 5 पेक्षा मला वाटतं जास्त असतील इंग्रजीला धरून कार्यक्रम केले जातात. म्हणजे हैदराबाद हे बहुभाषिक शहर लोकांचं, तर या सर्व भाषेंच्या लोकांना अभिव्यक्त होता येईल असं एक व्यासपीठ आम्हाला आकाशवाणीने मिळवून दिलं. आता कार्यक्रम पुष्कळ कार्यक्रम सादर केले मी आकाशवाणीवरती. आणि तेव्हाचा त्यावेळेला एवढं तंत्रज्ञान जे आहे तेवढं विकसित झालेलं नव्हतं मला वाटतं. आणि रेकॉर्डिंगच्या वेळेला थोडासा म्हणजे रिटेक घ्यावा लागायचा, कारण मग कागदांचा वगैरे आवाज येऊ द्यायचा नाही. म्हणजे सुरुवातीला पहिलं माझं ते रेकॉर्डिंग होतं तो अनुभव मला आठवतो की मी कागद असे हे मोकळे सुटे सुटे नव्हते ठेवले, तर त्यामुळे ते एक पान दुसरं पान उघडताना कडकड असा आवाज यायचा. बऱ्याच वेळेला रिटेक करावं लागायचं. पण पहिल्यांदा जेव्हा इथे पाऊल ठेवलं तेव्हा काहीतरी भव्य दिव्य आपण पाहतोय. आणि आपल्या शास्त्रामध्ये आकाशवाणी म्हणजे काय की स्वर्गीय आवाज पृथ्वीवर ऐकणे. पण इथे आल्यानंतर मला वाटलं की हे स्वर्गीयच काहीतरी मी पाहतेय असं रेकॉर्डिंग. आणि ते आपला आवाज ऐकायला येणार रेडिओवर म्हणजे खूप मौज वाटायची त्यावेळेला. वय तसं लहानच होतं. आता त्याच्यानंतरची आठवण म्हणजे व्यक्तिशः मला असं सांगता येईल की आकाशवाणीनी माझ्यामध्ये जी लेखनाची क्षमता होती ती मला शोधून दिली असं म्हणेन मी. तुझ्यामध्ये काय आहे बघ हे मला आकाशवाणीने सांगितलं. कारण कथा लिहा असा मला तेव्हा एक कॉन्ट्रॅक्ट आमच्या घरी यायचे त्यावेळेला पत्र असे. आणि मी एक कथा लिहिली होती, त्या कथेचं नाव होतं इस्माईल बी.

0: जिने मला लहानपणी माझी काळजी घेतली, सांभाळलं, खूप चांगलं. म्हणजे आईशी जसं नातं असतं तसं तिचं माझ्याशी नातं होतं. चांगले बंध होते. आणि लग्नानंतर पण ती जिवंत असेपर्यंत मी जेव्हा माहेरी जायची त्यावेळेला तिला अशी कडकडून भेटणं, बसणं, बोलणं, गप्पा मारणं, अगदी खळखळून हसणं, असं तिचं माझं नातं होतं. तर ती कथा मी पहिल्यांदा आकाशवाणीवर सादर केली.
1: बर.
0: आणि ती इतकी आवडली आणि खूपच कौतुक झालं त्याचं. मग नंतर कविता, वेगवेगळ्या विषयावरची भाषणं असतील ती मी देत गेले. पण माझ्यामध्ये ही क्षमता आहे हे मला कळलं आणि माझा आत्मविश्वास वाढला. तेव्हापासून मी लिहायला लागले. आता एकदमच म्हणजे विकसित झालंय तंत्रज्ञान, त्यामुळे आता जास्त एकदम एका टेकमध्येच रेकॉर्डिंग वगैरे होतं.
1: आता आकाशवाणीनं आपलं उद्दिष्ट साध्य केलं आहे का असं तुम्हाला वाटतं का?
0: अगदी 100% साध्य केलेलं आहे. आता विविध समाज माध्यमं जरी आलेली असली तरी आकाशवाणीचं हे महत्व वेगळंच आहे आणि ते तसंच राहणार आहे. ह्याचं कारण असं की आता आपण दूरदर्शनचं उदाहरण घेऊया. आपल्याला आजकाल पाहता येतं बसून, बरेच कार्यक्रम आहेत सगळे, वाटेल ते आपल्याला दिसतं, किंवा मोबाईलमध्ये पण पाहता येतं. पण रेडिओ घेऊन आपण आजकाल तर इतके छोटे खिशामध्ये ठेवू असे सुद्धा ट्रान्झिस्टर निघालेले आहेत. तर काम करता करता स्वयंपाकघरात सुद्धा आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकतो. आणि दुसरं म्हणजे त्या आकाशवाणीनं ज्ञान दिलेलं आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं ज्ञान असेल, स्त्रियांसाठीचं ज्ञान असेल, आरोग्याविषयीचं ज्ञान असेल, ते दिलंय. मनोरंजन तर केलेलेच आहे, विविध भारती सारखे कार्यक्रम, आपली आवड सारखे कार्यक्रम, आणि त्याच्यातनं मनोरंजन झालेलं आहे. आणि प्रबोधन सुद्धा केलेलं आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य सुद्धा आकाशवाणीनं केलेलं आहे आणि समाजाला जागरूक केलेलं आहे.
1: आता सध्या न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवर सुद्धा आकाशवाणीचं प्रसारण ऐकू शकतो.
0: आम्ही म्हणजे मोबाईल बाजूला ठेवूनच म्हणजे हे आकाशवाणीची जी डिजिटल त्याचं स्वरूप केलेलं आहे ते खूप म्हणजे काळाप्रमाणे बदलतीये आकाशवाणी. आणि गंमत म्हणजे त्याचं वैशिष्ट्य अजून एक असं की समजा कधी समुद्रामध्ये बोटी अडकल्या आहेत आणि एकदम वादळ आलं, सुनामी आली, तर मग सगळ्या सिस्टम फेल होऊ शकतात इतर माध्यमं, पण आकाशवाणीचं तसं नाही, मेसेज पोहोचू शकतो आपण. हा, हे आकाशवाणीचं वैशिष्ट्य आहे. आणि मच्छीमारांसाठी वगैरे तर फारच उपयोगी आहे आकाशवाणी. पण नाही, आकाशवाणी आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये, माझं माहेर ग्रामीण भागात आहे, तिथे आजही माझ्या भावजया किंवा माझे वडील कानाला रेडिओ छोटासा ट्रान्झिस्टर लिहून सातच्या बातम्या ऐकायलाच पाहिजेत असं ते इतकं दृढ नातं आहे आकाशवाणीचं. आणि आकाशवाणी ही अशीच आमची साथ करत राहू असं मला वाटतं आणि तिचं भविष्य खूप उज्ज्वल आहे.
1: हो, अगदी छान तुम्ही सांगतायत रेडिओबद्दल आठवणी. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये रेडिओचं किती महत्व आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये याचंही तुम्ही खूप छान वर्णन करतायत. श्रोते हो, आज आपण आकाशवाणीची 90 वर्षाची वाटचाल या विषयावर मराठी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कांचन जतकर यांच्याशी संवाद साधत आहोत. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. डॉक्टर कांचन जतकर मॅडम, आज आकाशवाणीला या डिजिटल युगात कोणत्या प्रकारची आव्हाने आहेत असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे आता खूप प्रकारचं मीडिया प्लॅटफॉर्म आहे, तर तिथं आकाशवाणीचं कसं स्थान तुम्ही पाहता तिचं?
0: म्हणजे खरं आहे, आजकाल आव्हानं खूप आहेत आकाशवाणी समोर, परंतु त्या काळाच्या मागणीनुसारच इथे कार्यक्रम होत आहेत असं मला वाटतं. पण आव्हानं एवढंच आहेत की जे प्रायव्हेट सगळे आलेले आहेत चॅनल्स वगैरे, तर त्यांच्या तुलनेमध्ये आकाशवाणीनी थोडस आपल्या कार्यक्रमामध्ये तरुणांना जास्तीत जास्त त्यांचा सुद्धा सहभाग कसा इथं या कार्यक्रमात असेल आणि मुलाखतीच्या स्वरूपात कार्यक्रम घ्यावे असं मला वाटतं. म्हणजे मला आठवतंय हैदराबादला आउटडोर रेकॉर्डिंग पण व्हायचं. आमच्या महाविद्यालयात मुख्यमंत्री आले होते, विलासराव देशमुखजी आले होते आणि वसंतरावजी नाईक पण आले होते, तेव्हा आकाशवाणीने येऊन आउटडोर रेकॉर्डिंग केलं होतं.
1: आता जाता जाता शेवटी आकाशवाणी या प्रसार माध्यमाबद्दल तुमची भावना काय आहे?
0: माझी भावना ही अत्यंत कृतज्ञतेची आहे, मी म्हटलं तसं, कारण खूप शहाणं केलं आम्हाला आकाशवाणीनी. म्हणजे कसं वागावं, कसं बोलावं, आणि संत साहित्याविषयी सगळी माहिती दिली आणि आपले समाजसुधारक जे आहेत आपले महात्मा फुलेजी, धोंडो केशव कर्वेजी.

0: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी, शाहू महाराज, त्यांची सगळी माहिती देणं, त्यांच्याविषयीची भाषणं देणं आणि वेगवेगळ्या नाटिका एकांकिका सादर करून त्यांच्यावरच्या विविध विषयांवरचे कार्यक्रम सादर करून आम्हाला लहान वयात म्हणजे कसं की 10 ते 20 25 30 वर्षाच्या आम्ही होतो त्यावेळेला ते संस्कार घडवले आणि मग त्यातनं आम्ही आपल्याला काहीतरी करायचंय असंच नुसतंच नाही बसायचं घरामध्ये, शिकायचंय, कष्ट पडले तरी चालेल शिकायचं असं माझ्या पिढीतल्या सगळ्या मुलींनी ठरवलं आणि मग ह्या आकाशवाणीमुळेच मग आम्ही त्या काळात जेवढं शक्य करता येईल तेवढं शिक्षण घेऊ शकलो. आणि असं म्हणतो ना, घरामध्ये एक स्त्री शिकलेली असेल तर सगळं घर आपण काय करतो, सुधारतो, सुशिक्षित करू शकतो. तसं आकाशवाणीनी खूप काही आम्हाला दिलेलं आहे आणि त्यांच्याविषयी तिच्याविषयी कृतज्ञतेचा भावच आहे. आणि घरी बसून मस्त ऐकायचं, असं काही आम्हाला कुठेतरी जाऊन ऐका एखादं व्याख्यान वगैरे असं नाहीये. आणि आता तर आकाशवाणी म्हणजे डिजिटल पण झालेली आहे, मोबाईल सुद्धा घेऊन आपण कितीतरी कार्यक्रम आहेत, म्हणजे प्रोफेसर राम शेवाळकर असतील, प्राध्यापक शिवाजीराव भोसले असतील किंवा देगलूरकर महाराजांची कीर्तन असतील, ही सगळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आम्ही ऐकतो. खूप जेवढं ज्ञान घेता येईल आजकाल आम्हाला तेवढा खरं वेळ नाही, इतकं आकाशवाणी आम्हाला देते. ज्ञानाला हे असीम आहे.
1: बरोबर.
0: हा, आपल्याला किती घेता येईल तेवढं घ्यायला पाहिजे, आपली झोळी कमी पडते. तसं आकाशवाणीने आम्हाला हे उपलब्ध करून दिलेलं आहे वेगवेगळ्या ऍप्समुळे, त्यामुळं आम्ही खरोखरच कृतज्ञ आहोत आकाशवाणीविषयी. आणि आम्ही असंच म्हणू की चिरायू हो आणि जुगजुग जियो आकाशवाणी. हैदराबादी भाषेत बोलायचं झालं तर
1: खरंच श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या या विशेष प्रवासाबद्दल आज आपण मराठी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कांचन जतकर यांचे विचार आणि अनुभव ऐकले. डॉक्टर कांचन जतकर मॅडम, आपण दिलेल्या बहुमूल्य वेळेसाठी आणि मोलाच्या योगदानासाठी आपले श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीची 90 वर्षाची वाटचाल या शृंखलेअंतर्गत आजच्या दुसऱ्या भागात उस्मानिया महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कांचन जतकर यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. श्रोते हो, 90 वर्षाची ही वाटचाल म्हणजे केवळ कालावधी नाही, तर विश्वास, सातत्य आणि सेवेचा प्रवास आहे. आजही आकाशवाणी आपल्या श्रोत्यांशी जोडलेली आहे आणि समाजाच्या गरजांनुसार काम करत आहे. भविष्यातही आकाशवाणीचा हा आवाज अधिक व्यापक आणि प्रभावी होईल यात शंका नाही. श्रोते हो, यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील सुमधुर गीत.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात आकाशवाणीची 90 वर्षाची वाटचाल या शृंखलेअंतर्गत तिसऱ्या भागात. नवीन मान्यवरांसह येत्या सोमवारी दुपारी 2:30 याच मीटर्सवर. तोपर्यंत सीमा कुलकर्णीचा नमस्कार.